0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: സമയം 7 മണി കഴിഞ്ഞ് 36:21. ആകാശവാണി കൊച്ചി എഫ് എം റെയിൻബോയിൽ സ്വാഗതം. കൊച്ചി തുടരുന്നു. മട്ടാഞ്ചേരിയിൽ നിന്നും കെ എം സിദ്ദീഖ് അയച്ചു തന്ന MS ബാബുരാജ് ഹിറ്റ് ഗാനങ്ങളാണ് ഇന്നത്തെ സ്വാഗതം കൊച്ചിയിൽ.

0: റെയിൻബോ എഫ് എം 107.5 മ്യൂസിക്കലി യോഴ്സ്.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.